वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे

वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे।

सचा तेरा हुकम सचा फुरमान सचा तेरा करम सचा निशान सचे तो दाखे लख करोड़ सचे सब तान सचे सब जोर सची तेरी शिव सची साला सची तेरी कुदरत सचे पातशाह नानक सच ध्यान सच।